हेलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आजरे सुंदर सकाळ रे निसी तरफ रु आपण मनंकु शुभ सकाळ रे शुभेच्छा एवं